0: तुरले तुरले पारटे पल्ले पल्ले पचानी पंदिरी
1: पल्ले पल्ले पचानी पंदिरी
0: निंडो नुरेल पंड मुत्तैदु पल्ले उंड पंड।